भक्तिगीत, भावगीत, प्रेमगीत आणि अनेक सुंदर गीतांच्या रंगीबेरंगी मैफिलीत आपण एकत्र रमणार आहोत. आज बाहेर पावसाची सरीही सुरू झालेली आहे. सकाळी तुमच्या चहाचं घोट आणि आमच्या सुरेल गीतांची साथ, तर आमच्या या मैफिलीत आमच्या सोबत रहा. तर कार्यक्रमाच्या आरंभी भक्तिभावाने ऐकूया गणरायाची स्तुती करणारे हे मंगलमय गीत घनाध्यक्ष पहिला, आणि सुरेल स्वरांमध्ये करूया आजच्या दिवसाची शुभ सुरुवात.

प्रभात अभिले या मंगलमय वातावरण तुमची मनापासून स्वागत करताना मला अत्यंत हर्ष होत आहे. तेव्हा अगदी मनापासून या कार्यक्रमात मी तुम्हा सगळ्यांचे सहर्ष स्वागत करते या प्रभात वेळी. रसिक हो, दिवसाची शुभ सुरुवात जर भक्तीच्या सुरांनी झाली तर मनाला वेगळीच शांतता लाभते. आई भवानीच्या चरणी शरणागती हीच आपल्या श्रद्धेची खरी ओळख आहे. हे सुरेल भक्तिगीत आपण समर्पित आहोत आपल्या प्रिय श्रोत्यांना. आई भवानी शरण आलो आशीर्वाद दे. श्रीकांत परगावकर व समूहाच्या आवाजात ऐकू.

0: आई जगदम्बा चिकृपा आप सर्वश्रोत्या सदैव राहो अशी त्यांच्या चरणी आमची विनम्र प्रार्थना आहे.
1: Center 95.5 North South 95.6 95.6 East West 98.2.
2: You are listening your RM3 Manoranjan Radio. Manoranjan Radio.
3: Your kind of music, all day, all night, right here on your one and only station.
0: सकाळ 20 कार्यक्रमाचे पहिले भावगीत संगीत प्रेमी श्रोत्यांनो आम्ही सादर करीत आहोत श्रेष्ठ कवी सौमित्र यांची ही रचना गार वारा भरा भरा झिमझिम सरे गार वारा आणि मधुर संगीत या प्रभातवेळी यापेक्षा सुंदर संगम कोणता. पावसामुळे धरती तृप्त होतं आणि सुरेल गाण्यांमुळे

सुरुवातसु किंवा निवांत सकाळसु प्रत्येक क्षणाला साथ देणारे सूर म्हणजेच आपल्या आवडत्या गाण्यांची साथ. तर चला यक्षिणी अजित परब यांच्या आवाजात ऐकूया संथ असा तो रिमझिम पाऊस.

0: श्रोतृणों सकाळ चाया सुंदर संगीतमय प्रवासात ऑन द वेव्स ऑफ रेडियो मनोरंजन पुनश्च तुमचे मनपूर्वक स्वागत करण्यात येत आहे.
1: 94.95.6 98.2 मेगाहर्ट्ज ऑरेंज फ्री.

संगीताच्या मधुर सुरांनी या प्रभातावेळी तुमचा दिवस आनंदी आणि उत्साही होवो ही मनोकामना. धुंदीचा क्षण हा ओळा टिकून फ्रॉम दी मूवी MS धोनी.

या महफिले ते प्रत्येक गाण्या सोबत एक नवा आनंद अनुभव करा। चला आता ऐकूया मधुर आणि भावपूर्ण आवाजाची जादू, पालक मुच्छळ यांच्या सुरेल आवाजातलं एक सुंदर गीत श्वासातून दरवळता। आस्वाद घ्या।

नो मनालास्पर्श करणाऱ्या सुरांची ही मैफल पुढे चालू ठेवूया. या पुढील गाण्याने मी नाद खुला इन द वर्सेस ऑफ आदर्श शिंदे व सुनाळी सुनावणे.

निक्षिन्दे अनुष्का भोईर यांच्या आवाजातला घरवाली या प्रतिम गाण्यानंतर रसिक हो सादर करीत आहोत अमित राज वैशाली अपेक्षा सिद्धार्थ रिंकू व सहगायकांच्या आवाजात पुन्हा झिम्मा

पुनःजिम्मा यागान्यानंतर संगीत प्रेमी श्रोत्यानो सादर करीत आहोत या क्षणी सरसम्राती लता मंगेशकरांच्या कर्णमधुर आवाजातलं हे लोकप्रिय मधुर कुलगीत।

0: 94.6 98.2 मेगाहर्ट्ज ऑरेंज फ्री
1: संगीत प्रेमी श्रोत्यानो आता पावसा विषयी एक सुंदर प्रेम गीत ऐकूया टेकन फ्रॉम द मूवी उंडगा

0: संगीत प्रेमी श्रोत्यानो या मधुर गाण्याचा लाभ तुम्ही अवश्य घेतलात अशी आशा आहे। तेव्हा पाहता पाहता सकाळ 20 कार्यक्रमाच्या शेवटपर्यंत आम्ही पोचलो आहोत। झाडाखाली बसलेले या गीतासहितच मी आता तुमचा निरोप घेते। पुन्हा भेटूया नव्या दिवसात नव्या उत्साहात आणि नव्या सुरेल गाण्यांसह। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, सुरक्षित रहा, शुभ दिवस आणि आनंदी मंगळवार। नमस्कार।
1: मी तुला आवडते पण पाऊस आवडत नाही। असलं तुझं गणित खरंच मला कळत नाही। पाऊस म्हणजे चिखल सारा, पाऊस म्हणजे मरगळ, पाऊस म्हणजे गार वारा, पाऊस म्हणजे हिरवळ। पाऊस कपडे खराब करतो, पाऊस वैतागवाडी, पाऊस म्हणजे भिजरी पायवाट, पाऊस म्हणजे झाडी, पाऊस रेंगाळलेली कामं, पाऊस म्हणजे सुटी उगाच। पावसामध्ये गुपचूप निसटून मन जाऊन बसत ढगात। दरवर्षी पाऊस येतो, दरवर्षी असं होतं, दरवर्षी पाऊस येतो, दरवर्षी असं होतं, पावसावरून भांडण होऊन लोकांमध्ये हसं होतं। पाऊस आवडत नसला तरी ती त्याला आवडते, पाऊस आवडत नसला तरी ती त्याला आवडते, पावसा सकट आवडावी ती म्हणून तीही झगडते। रुसून मग ती निघून जाते, भिजत राहते पावसात, रुसून मग ती निघून जाते, भिजत राहते पावसात, त्याचं तिचं भांडण असं ओल्या चिंब दिवसात।